जिसे धार्यो धरत अर व्योम, जिसे धार्यो धरत अर व्योम, अर पवन ते नीर सर अवर अन